0: मृत्युम् उपगतः। येन मृतकानां संख्या द्वयं समभवत्। वरिष्ठाधिकारिणा विज्ञापितं यत् इतस्ततः अज्ञात आतंकवादिभिः इष्टिकायन्त्रागारे कार्यं कुर्वतोः द्वयोः श्रमिकयोः उपरि भुशुण्डिका प्रहारः कृतः। घटनायाः पश्चादेव तत्क्षेत्रम् अवरुद्ध्य आतंकवादिनाम् अन्वेषणाय बृहत् अभियानं प्रवर्तितम्। उपराज्यपालः मनोज सिंह, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला च एतस्य नृशंस हत्याकाण्डस्य तीव्रग्रहणाम् अकुरुतां। मृतानां परिवारजनेभ्यः च संवेदनां प्रकटितवन्तौ। भारतीय ऋतु विभागेन संभाव्यते यत् दक्षिणपश्चिमाद् आगच्छतः प्रावृषः उत्तरार्धे देशे अनावृष्टिः मन्दवर्षणं वा भवेत्। अगस्तमासे च वर्षणम् ऊनमेव भविष्यति। पूर्वीयभागेषु उत्तरपश्चिममध्यभारते पूर्वोत्तरक्षेत्रेषु च वर्षा सामान्या स्थास्यति इत्यपि ऋतुविज्ञानस्य स्पष्टीकरणम्। ग्लास्गो नगरे आयोजिते राष्ट्रमंडल क्रीडासु अद्य भारतस्य प्रीति पवार, जैस्मिन लेम्बोरिया च स्वस्व अंतिम मुष्टियुद्धे 5-0 इति अंकांतरालेन विजयं संप्राप्य स्वर्णपदकं विजितवत्यौ। अत्रांतरे त्रिकूर्दक क्रीडासु भारतस्य प्रवीण चित्रावेलेन रजत पदकं, सेलवा प्रभुना च कांस्य पदकं अवाप्तम्। ताइपे ओपन बैडमिंटन प्रतियोगितायाः चरमस्पर्धायां प्रविष्टा भारतस्य 17-वर्षीया क्रीडिका तन्वी शर्मा। इति वार्ताः।
1: आकाशवाणी समय 6 मणि കഴിഞ്ഞ 30 മിനിറ്റും 3 സെക്കൻഡും। അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ. PM സൂര്യാഘർ .gov.in